कर क्रिया खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आद परख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई तुद आपे भावे सोई वरते जी तू आपे करहै सोई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सिरज सब गोई जन नानक गुण गावे करते के जी जो सब सहका जानोई।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू दाखिल करो सचे सुल्तान सचे सब जो सच्ची तेरी सिर सच्ची साला सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच ते आए सच जो मर जा मैं सुखा।